धनेश्वर नगरपालिकाको आर्थिक वर्ष 83-84 वार्षिक नीति तथा कार्यक्रम नगरसभाका सभाध्यक्ष महोदय, नगरसभाका सदस्यज्यूहरू, नेपालको संविधान अनुरूप राज्यको पुनः संरचना र राज्य शक्तिको बाँडफाँडबाट स्थानीय सरकार सञ्चालन ऐन 2077ले दिएको काम कर्तव्य र अधिकार पूरा गर्दै लैजानका लागि आर्थिक वर्ष 2083-84 भीमेश्वर नगरपालिकाको वार्षिक नीति तथा कार्यक्रम यस सम्मानित सभा समक्ष प्रस्तुत गर्न पाउँदा मैले गर्व महसुस गरेको छु। यो महत्वपूर्ण अवसर प्रदान गर्नु भएकोमा सभाध्यक्षज्यू, सम्पूर्ण नगरसभा सदस्यज्यूहरू एवं सम्पूर्ण नगरवासी महानुभावहरूप्रति हार्दिक आभार व्यक्त गर्दछु। मुलुकको स्वतन्त्रता, सार्वभौमिकता, भौगोलिक अखण्डता, स्वास्थ्य स्वाधीनता, राष्ट्रहित, लोकतन्त्र र अग्रगामी परिवर्तनका लागि पटक पटक गरिएका ऐतिहासिक आन्दोलनका क्रममा जीवन बलिदान गर्नुहुने सम्पूर्ण ज्ञात अज्ञात शहीदहरूप्रति भावपूर्ण श्रद्धाञ्जली अर्पण गर्दछु। नेपालको संविधानमा निर्दिष्ट राज्यका निर्देश सिद्धान्त नीति तथा दायित्व, नेपाल सरकारको दीर्घकालीन राष्ट्रिय लक्ष्यहरू, नेपाल सरकारको 16 आवधिक योजना बागमती प्रदेशको पहिलो आवधिक योजना, नेपाल सरकारको बागमती प्रदेश सरकारको आर्थिक वर्ष 2083-84 वार्षिक नीति तथा कार्यक्रम, भीमेश्वर नगरपालिकाको बृहत नगर योजना 2077 पहिलो संशोधन परिमार्जन 2081 र यसले लिएका दीर्घकालीन स्रोत जैविक कृषि, पर्यटन र दिगो पूर्वाधार, शिक्षा, स्वास्थ्य, संस्कृतिले समृद्ध भीमेश्वरलाई आधार माने आर्थिक वर्ष 2083-84 वार्षिक नीति तथा कार्यक्रम तर्जुमा गरी यस लोकसभा समक्ष प्रस्तुत गरिएको छ। यस नीति तथा कार्यक्रमले भीमेश्वर नगरपालिकाको विकास र समृद्धिमा सहयोग पुग्ने अपेक्षा गरिएको छ। सभाध्यक्ष महोदय, नगरसभा सदस्यज्यूहरू, म भीमेश्वर नगरपालिकाबाट आर्थिक वर्ष 2083-84 सम्पादन गरिएका मुख्य कार्य एवं विषयवस्तुहरूको संक्षिप्त विवरण यस दशमय सभा समक्ष प्रस्तुत गर्न अनुमति चाहन्छु। आर्थिक वर्ष, आर्थिक विकास, नगरवासीको समृद्धिसँग जोडिएको आर्थिक विकास क्षेत्र अन्तर्गत विभिन्न उपक्षेत्रहरूलाई उच्च प्राथमिकता दिई कार्यक्रम सञ्चालन गरिएको छ, जसलाई बुढागत रूपमा प्रस्तुत गरिएको छ। कृषि, व्यावसायिक कृषि, आधुनिक प्रविधि, कृषिमा लगानी, नगरको समृद्धि भन्ने सोचका साथ कृषिमा आधुनिकीकरण र व्यवसायीकरण गर्दै कृषकलाई आत्मनिर्भर बनाउन कृषि औजार तथा उपकरणमा साझेदारी, कृषि यन्त्र मर्मत तालिम, उन्नत जातका बिउ बिजन वितरण, विभिन्न फलफूलको बिरुवा वितरण, कृषि सुन वितरण, किसानीको असर सम्बन्धी सचेतना कार्यक्रम, आइपीएम शिक्षक पाठशाला सञ्चालन, महामारीको रूपमा रहेको रोग तथा किराको नियन्त्रणका लागि विषादी वितरण, आलुको बिउ उत्पादन, कफी खेती प्रवर्धन, तरकारी पकेट कार्यक्रम अन्तर्गत आइरन टनेल भित्र तरकारी खेती प्रवर्धन जस्ता कार्यक्रमहरू सञ्चालन गरिएको छ। नगर क्षेत्रका किसान सूचीकरण गर्ने कार्य भइरहेको छ। पशु विकास, पशुजन्य उत्पादनमा नगरलाई आत्मनिर्भर बनाउनका साथै आय आर्जनको स्रोतको रूपमा विकास गर्ने नीतिका अनुरूप उन्नत जातका पशुपालनलाई प्रोत्साहन, पशु पोषण र पशु स्वास्थ्यमा सुधार, पशुमा लाग्ने महामारी रोगहरूको नियन्त्रण, कृत्रिम गर्भधारण सेवा, सामुदायिक कुकुर बन्ध्याकरण जस्ता कार्यक्रम सञ्चालन गरिएको छ। त्यसै गरी महिला आत्मनिर्भर कार्यक्रम, विपन्न नागरिक आय आर्जन कार्यक्रम, दलित लक्षित आय आर्जन कार्यक्रम तथा बाख्राकोट नयाँ पकेट विकास कार्यक्रम मार्फत नगर क्षेत्रका बाख्रा पालन कार्यक्रमलाई विस्तार गरिएको छ। दुग्ध व्यवसायलाई व्यवसायीकरणतर्फ आकर्षण गर्नका लागि दुग्ध उत्पादनमा आधारित अनुदान उपलब्ध गराइएको छ। सिंचाई, कृषि योग्य जमिनमा दिगो विकास, भरपर्दो सिंचाई सुविधा पुर्याउने नीति अनुरूप
सबै जग्गामा सिंचाई पुर्याउँ, बाँझो जमिनलाई उर्वर बनाऊ भन्ने मान्यताका साथ सिंचाई ठुलो, सिंचाई पोखरी, सिंचाईका कार्यक्रमहरू सञ्चालन भएका छन्। सिंचाईलाई कृषि क्षेत्रको आधारशिलाको रूपमा विकास गर्न बासमती प्रदेश सरकारसँगको समन्वय र साझेदारीमा वडा नम्बर 5 लिफ्ट सिंचाई परियोजना निर्माण अन्तिम चरणमा पुगेको छ। पर्यटन, धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक र साहसिक पर्यटकीय गन्तव्यको रूपमा यस नगरपालिकालाई विकास गर्ने नीति अनुरूप पर्यटन हाम्रा पाहुना नगर समृद्धिको गहना भन्ने मूल मर्मलाई आत्मसात गर्दै पर्यटकका लागि सुरक्षित अनुभूति गराउन सडक तथा बजार क्षेत्रमा सोलर बत्तीको व्यवस्था, सौन्दर्य रिपोर्ट कार्यक्रम सञ्चालन, होमस्टे प्रोत्साहन, गौरीशंकर बहुमुखी क्याम्पसको साझेदारीमा उचेल संग्रहालय स्थापना, सांस्कृतिक सम्पदा अध्ययन, गन्तव्यदेखि गन्तव्यसम्म स्थानीय शासन असल अभ्यासहरूको कार्यशाला, गोष्ठी, तालिम जस्ता कार्यक्रम सञ्चालन गरिएको छ। आस्थासँग जोडौं, सम्पदालाई पदमार्ग खोलौं पर्यटकलाई भन्ने नाराका साथ धार्मिक तथा पर्यटकीय पदमार्गहरू निर्माण गरिएका छन्। पर्यटकहरूका लागि केन्द्रित गरी दोलखा उद्योग वाणिज्य संघको साझेदारीमा सैकुट साटो बाटोमा कोसेली घर सञ्चालन गरिएको छ। खेल पर्यटनका विकासका लागि भीमेश्वर रंगशाला र कवर हल निर्माण तथा स्तर उन्नति गरिएको छ। उद्योग वाणिज्य र रोजगारी वडा नम्बर 7 भुलभुलेमा औद्योगिक ग्राममा कोल्ड चेम्बर निर्माण कार्य सम्पन्न गरिएको छ। एक घर एक महिला रोजगार समृद्ध भीमेश्वरका आकारका लागि महिला आत्मनिर्भर कार्यक्रम र विपन्न नागरिक आय आर्जन कार्यक्रम सञ्चालन गरी 171 जना महिलाले आय आर्जनको लागि पशुपालन, कृषि व्यवसाय र साना उद्यम व्यवसायको शुरू गरेका छन्। जसका लागि भीमेश्वर नगरपालिकाबाट प्रतिरूप 15,000 रूपियाँ उपलब्ध गराइएको छ। बागमती प्रदेश सरकार सदर सामाजिक विकास कार्यालयको आर्थिक सहयोगमा हुराडेक नेपालको सहजीकरण र नगरपालिकाको समन्वयमा उद्यमीहरूलाई बाँसको सामग्री बनाउने, काठको सामग्री बनाउने, माटाको भाँडा बनाउने तालिम सञ्चालन गरिएको छ, जसमा 45 जनाको सहभागिता रहेको थियो। साथै सामाजिक विकास कार्यालयको सहयोगमा सिलाई कटाई र ब्युटिसियन तालिम सञ्चालन गरिएको छ। लघु उद्योग विकास कार्यक्रम समेतबाट भिन्नता 1 र 3 55 जनालाई उद्यमशीलता विकास तालिम सञ्चालन गरिएको छ। साथै गएका बुन्ने, रिफ्रेसर अवलोकन, रिफ्रेसर र अल्लोको कपडा बुझ्ने तालिममा 21 जनाको सहभागिता रहेको छ। त्यसै गरी माटोको भाँडा बनाउने उद्यमी, गलैचा बुन्ने उद्यमी, अल्लोको कपडा बुन्ने बुन्ने डेरी सञ्चालन गर्ने उद्यमीलाई प्रविधि सहयोग गरिएको छ। लघु उद्यम विकास कार्यक्रम मार्फत व्यवसाय शुरू गर्नका लागि आवश्यक सिप र प्राविधिक सहयोग हुने प्रकृतिका क्रियाकलापहरू सञ्चालन गरिएका छन्। सहकारी र वित्तीय संस्था सहकारी क्षेत्रको बहुआयामिक योगदानलाई उच्च कदर गर्दै सहकारी सङ्घको साझेदारीमा नगरवासीको आय वृद्धि गर्नका लागि सहकारीहरू बीच अन्तर्क्रिया कार्यक्रम, सहकारीको कर्मचारी तथा पदाधिकारीहरूको क्षमता विकास कार्यक्रम र सहकारीको अनुगमनलाई निरन्तरता दिनुको साथै सहकारीहरूको मार्फत व्यवस्थापन निरन्तर रूपमा गरिएको छ। निष्क्रिय सहकारीहरूलाई विवरण बुझाउन र ऋण नतिर्ने सदस्यहरूलाई समयमा नै ऋण तिर्न सार्वजनिक सूचना जारी गरिएको छ। 14 सहकारीहरूको अनुगमन गरी कमजोर रहेका सहकारीहरूलाई सुधारको लागि सुझाव दिइएको छ। सामाजिक विकास नागरिकको खुसीसँग जोडिएको सामाजिक क्षेत्रको आवश्यकतालाई प्राथमिकता दिँदै कार्यक्रमहरू अगाडि बढाइएको छ। यस क्षेत्र अन्तर्गत विभिन्न उपक्षेत्रहरूमा सञ्चालन गरिएका उपलब्धिहरूलाई निम्नानुसार बुनियादी रूपमा प्रस्तुत गरिएको छ। शिक्षा गुणस्तर सुधारका लागि नगरपालिकाभित्र विद्यालयहरूमा पाठ्यक्रममा पुस्तक उपलब्ध गराइएको छ। बाल विकास केन्द्रका शिक्षक विद्यालय सहायक कर्मचारीहरूलाई प्रोत्साहन गरिएको छ। विद्यार्थीहरूका लागि युवा खजना नगरपालिकाको तर्फबाट प्रति विद्यार्थी 7 रु 5 डलर सहयोग गरिएको छ। नगरपालिकाभित्रमै चिकित्सा शास्त्रमा उच्च शिक्षा अध्ययन गर्ने विद्यार्थीहरूका लागि प्रोत्साहन स्वरूप आर्थिक सहयोग उपलब्ध गराउने कार्यलाई निरन्तरता दिइएको छ। स्वास्थ्य सेवामा सबै नगरवासीको पहुँच सुनिश्चित गर्नका लागि स्वास्थ्य क्षेत्रमा प्रतिकारात्मक, प्रबन्धनात्मक, उपचारात्मक र निरोधात्मक कार्यक्रमहरू सञ्चालन गरिएका छन्। जस अन्तर्गत खोप पोषण, सुरक्षित मातृत्व तथा प्रजन स्वास्थ्य कार्यक्रमहरू, विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम नसक्ने तथा मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम,
ಇಪ್ಪತ್ತ ಪ್ರಭಾವ ನಗರವಾಸಿಗಳಾಗಿ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಉಪಚಾರ ಆರ್ಥಿಕ ಸಹಾಯ ಉಪಲಬ್ಧ ಕರಾವಣೆ ಜೊತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂಚಾಲನ ಭಯಕಾಸನ್ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಚೌಕಿಯರು ಅವಶ್ಯಕ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸಾಮಗ್ರಿಯರು ಔಷಧಿಗೂ ವ್ಯವಸ್ಥಾಪನ ಜಟಿಲ್ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಬಿರಾಮಿಯರು ಸಮಸ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ನಜರ್ ಸಭಾ ಸಂಘೀಯ ಸರ್ಕಾರ ಸಹಕಾರ್ಯ ಪಶುಪತಿ ಸೌಲಗಾಯಿ ಸ್ಮೃತಿ ಅಸ್ಪತಾಲ ಕಿಡ್ನಿ ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಉಪಕರಣ ಜಡಾನ್ ಉಪಚಾರ ಶುರು ಭಾರೇಶ್ವರ ನಗರಪಾಲಿಕ ಬಸವಾಸ ತಿನ್ ಹಜಾರ ಪೈತಾಲಿಸ ಜನ ತೀಸ ವರ್ಷ ಭಾ ಮಾಥಿಕ ಮಹಿಳಾ ಸಾಥೆ ಘರ ಮುಖ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರೀಕ್ಷಣ ದಶ ದೇಖಿ ಚೌದ ವರ್ಷ ಸಮೂಹ ವಿದ್ಯಾಲಯ ವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಹಿರ ರೈ ಕಿಶೋರಿ ಪಾಠೆ ಘರ ಮುಖ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ವಿರುದ್ಧ ಕೋರ್ಟ್ ಸಂಚಾಲನ ವಿಭಿನ್ನ ಆಠವಟಾ ಜಟಿಲ್ ರೋಗಿ ಸರ್ಕಾರ ಎಕ ಲಕ್ಷ ಬರಬರ ಸಹಾಯ ಉಪಲಬ್ಧ ಕರಾವನ್ನ ಸಾಥೆ ಪ್ರತಿ ವ್ಯಕ್ತಿ ಔಷಧಿ ಉಪಚಾರ ಯಾತ್ರಾ ಖರ್ಚ ಬಾಬತ್ ರು 1000 ಉಪಲಬ್ಧ ಕರಾಯಿಗರಿ 121 ಜನ ಚಾರ ಪ್ರಕಾರ ಜಟಿಲ್ ರೋಗಿ ಮಾಸಿಕ ರು 5000 ದರಲ್ಲಿ ಉಪಚಾರ ಖರ್ಚ ಉಪಲಬ್ಧ ಕರಾಯಿಗಾನೆ ತಥಾ ಸರಸಫಾಯಿ ಫರಿದ್ಕೋಟ್ ಬಜಾರ ಆಸ್ಪಾಸ್ ಕ್ಷೇತ್ರ ತೀವ್ರ ಯೋಗ್ಯ ಖಾನೆ ಪಾನಿ ಸಹಜ ಆಪೂರ್ತಿ ಕಾಗಿ ಸಮನ್ವಯ ನಿಯಮನ ಫರಿದ್ಕೋಟ್ ಬಜಾರ ಖಾನೆ ಪಾನಿ ಯೋಜನಾ ಸಂಚಾಲನ ಖಾನೆ ಪಾನಿ ಸರಸಫಾಯಿ ತಥಾ ವಿಕಾಸ ವಿಭಾಗ ಸಮನ್ವಯ ಏಷಿಯನ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಫೈನ್ಸ್ ಸಾಧಾರಿ ನಿರ್ಮಾಣ ಬೇಸರಿಕ ಢಲ್ ಆಯೋಜನಾ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯ ಸಂಪನ್ನ ನಗರಪಾಲಿಕ ಖಾನೆ ಪಾನಿ ಸರಸಫಾಯಿ ತಥಾ ಧನ ವ್ಯವಸ್ಥಾಪನ ಇಕಾಯಿ ಖಡಾ ಕರಿ ಜನಶಕ್ತಿ ವ್ಯವಸ್ಥಾಪನ ಸಫೈ ನಗರವಾಸಿ ಘರ ಜಡಾನ್ ಕರಾಯ ಪ್ರಸ್ತಾವ ಕ್ರಮಶಃ ಘರ ಡಲ್ ಲೈನ್ ಜಡಾನ್ ಭಲ್ ಲೈನ್ ಅಸಂಭವ ಘರ ಸುವಿಧಾ ಉಪಲಬ್ಧ ಕರಾಯಿಗಾಲ ಸರ್ಕಾರ ಖಾನೆ ಪಾನಿ ಸರಸಫಾಯಿ ತಥಾ ಧನ ಆಯೋಜನಾ ಭೀಮೇಶ್ವರ ನಗರಪಾಲಿಕ ಲಾಗತ್ ಸಂಪನ್ನ ಢಲ್ ಆಯೋಜನಾ ಮುಖಾಂತ ರಿಪೋರ್ಟ್ ಸ್ವರೂಪ ಪರಿವರ್ತನ ಲ್ಯಾಯಿ ಆವಶ್ಯಕತಾ ಆಧಾರ ಪೈಪ್ ಲೈನ್ ವಿಸ್ತಾರ ಮುಹಾನ್ ಸಂರಕ್ಷಣ ಭಂಡಾರಣ ಟ್ಯಾಂಕಿ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಫಾ ಭೀಮೇಶ್ವರ ಸ್ವಚ್ಛ ಭೀಮೇಶ್ವರ ಅಭಿಯಾನ ಅಂತರ್ಗತ ನಿರ್ಮಾಣ ಸರಸಫಾಯಿ ಕೇಂದ್ರ ಸರಸಫಾಯಿ ಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರ ರೂಪ ವಿಕಾಸ ಫೋರ್ ಸುಟ್ಟಿ ನಿರ್ಮಾಣಾಧೀನ ಸರಸಫಾಯಿ ಕೇಂದ್ರ ಫೋರ್ ಮಹಿಳಾ ವರ್ಗೀಕರಣ ವಡಾ ನಂಬರ್ ಅವಶ್ಯ ಸರಸಫಾಯಿ ಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರ ಅವಶ್ಯಕ ಆಧುನಿಕ ಉಪಕರಣ ಜಡಾನ್ ಕರೆ ಸರಸಫಾಯಿ ಕೇಂದ್ರ ಘೇರಾಬಾರ ಪಹುಚ ಮಾರ್ಗ ಸ್ತರ ಉನ್ನತಿ ಕಾರ್ಯ ಭಾಷಾ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ತಥಾ ಲಲಿತ ಕಲಾ ಸಂರಕ್ಷಣ ಪ್ರಾವರಣ ಭಾಷಾ ಲಿಪಿ ಕಲಾ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಾಹಿತ್ಯ ಸಂಸ್ಕೃತ ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ಥಳ ಆದಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಧರೋಹರ ಸಂರಕ್ಷಣ ಲಾಗಿ ಮಠ ಮಂದಿರ ವ್ಯವಸ್ಥಿತ ರೂಪ ಸಂಚಾಲನ ವ್ಯವಸ್ಥಾಪನ ಕಾರ್ಯ ಭೈರವ ಉಡಾ ನಂಬರ್ 6 ನಿರ್ಮಾಣ ಅಧೀನ ಬಹು ಜಾತೀಯ ಸಂಗ್ರಹಾಲಯ ನಿರ್ಮಾಣ ವಿಭಿನ್ನ ಧರ್ಮ ಸಮುದಾಯಕ್ಕಾಗಿ ಉಪಯುಕ್ತ ಸ್ಥಾನ ಸ್ಥಳ ಪ್ರಬಂಧ ಸ್ಥಾನೀಯ ಮಠ ಮಂದಿರ ಬುಲ್ಲಾ ಮಂಡಳಿ ಪರ್ವ ಜಾತ್ರಾ ಜಗನ್ನಾಥ ತಥಾ ಸಂವರ್ಧನ ಸಂಚಾಲನ ಲಲಿತಪುರ ಮಹಾನಗರಪಾಲಿಕ ಜನಕಪುರ ಧಾಮ ಮಹಾನಗರಪಾಲಿಕ ಸಭಾ ಭಗಿನಿ ಸಂಬಂಧ ಸುಮಧುರ ಬನವಣೆ ಸಮೇತ ಭಾಗಿಗಳು ಲಲಿತಪುರ ಮಹಾನಗರಪಾಲಿಕ ಸಂಪದ ಸಂರಕ್ಷಣ ಆರ್ಥಿಕ ಸಹಾಯ ಪ್ರಾಪ್ತ ಭಯ ಪಶುಪತಿ ಮಂದಿರ ಪರಿಸರ ಭವನ ನಿರ್ಮಾಣ ಅರ್ಥ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯ ಸಂಪನ್ನ ಸಿಮೇಕಿ ಮಿತ್ರ ರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ದ್ವಿತೀಯ ನಗರ ಸಭಾ ಅಗಿನ ಸಂಬಂಧ ಭ್ರಮಣ ಆದಾನ ಪ್ರಮಾಣ ಸಮೇತ ಭಾಗಕುತ್ ಮನೋರಂಜನ್ ಖೇಲ್ಕುತ್ ಮಾರ್ಕಾಟ್ ನಗರಪಾಲಿಕ ಪರಿಸರ ಸ್ಥಾಪನಾ ನಗರ ಖೇಲ್ಕುತ್ ಪ್ರತಿಯೋಗಿತಾ ಸಂಚಾಲನ ಸಾಥೆ ಖೇಲ್ಕುತ್ ಪ್ರತಿಯೋಗಿತಾ ಸಂಚಾಲನ ಅವರ ಅಲ್ಪ ಪ್ರಭಾವ ವಿಕಾಸ ಭೀಮೇಶ್ವರ ರಂಗಶಾಲಾ ಪೂರ್ಣತಾ ನಗರವಾಸಿ ಮನೋರಂಜನ ಜ್ಞಾನದೇವ ನಗರ ಕ್ಷೇತ್ರ ನಿರ್ಮಾಣ ಆರ್ಥಿಕ ತಥಾ ಸಾಮಾಜಿಕ ಪಠಾಡಿ ಸರಿಗಾ ಲಕ್ಷ ವರ್ಗ ಆರ್ಥಿಕ ಸಾಮಾಜಿಕ ಸಶಕ್ತೀಕರಣ ಮೂಲ ಪ್ರಮಾಣೀಕರಣ ಸಶಕ್ತೀಕರಣ ಲಕ್ಷ ವರ್ಗ ಶಿಪ್ ತಥಾ ಕ್ಷಮತಾ ವಿಕಾಸ
ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಸರ್ ಆ ಬರದಂತ ಅಸಂಗತ ಬಯಕ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಹೇರಲು ಬರಲಾಯಿ ಹೇಳ್ತಾಕಿ ಮಾಸಿಕ್ ಏಕ್ ಹದಾರ ಆ ಬರದಂತ ಅಸಂಗತ ಬಯಕ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇರಲಾಗಿ ಮಾಸಿಕ ರೂ ಪಾಸಕ ಅದಾಲೆ ಇತ್ತಾನೆ ತಹಬಾದ ಸಾಮಾಜಿಕ ಸುರಕ್ಷೆ ಭತ್ತ ಸಮೇತ ಲೈಕ್ ನಿರಂತರತ ದಿಯೇಕ ಸರ್ ಜಾತಿಯ ವಿಭೇದ ನ್ಯೂನೀಕರಣ ಲಾಗಿ ದಲಿತರ ದೈತಾನಿಕ ಸಮುದಾಯ ಸಾಧಿತ ಅಂತರ್ಜಾತಿಯ ವಿವಾಹ ಜೋಡಿಯರಲಾಯಿ ಸನ್ಮಾನ ಮಹಿಳಾ ಹಿಂಸಾರ ಮಾನವ ದೃಷ್ಟಿಕೋನ ತಿರುತ್ತರಕ ಅಭಿಯಾನ ತಥಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಯನ ಸಹಜ ಸಹಜ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಸಕ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂಚಾರಣ ಜರಿಯೇಕ ಸರ್ ಮಾನಸಿಕ ಅವಸ್ಥಾ ಡಿಗ್ರಿ ಏಟಾ ದ್ವಿ ಜನರ ಜೀವಿತ ಅಕ್ರಮ ಆಶ್ರಯ ಏವಂ ಉಪಚಾರಕ್ಕಾಗಿ ಪಠಾಯೇಕ ಸರ್ ದುಷ್ಟ ನಾಗರಿಕರು ಸಂಘ ಸಂಬಂಧಿತ ರೈ ದುಷ್ಟ ನಾಗರಿಕರುಗಳಾಗಿ ಮನೋಸಾಮಾಜಿಕ ಪರಾಮರ್ಶ ಸಂಬಂಧಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂಚಾಲನ ಜರಿಯೇಕ ಸರ್ ಬಾಲಬಾಲಿಕಾ ನಗರಪಾಲಿಕಾ ಬಾಗಮತಿ ಪ್ರದೇಶ ಪಡೆಯುವ ಬಾದ ಮಹಾಮಂತ್ರಿ ನಗರ ಘೋಷಣಾ ಪ್ರಸ್ತಾಪ ಸುಖ ನಿರಂತರತಾ ಜೀವಕೋನಕ್ಕಾಗಿ ಗೌಣ ನೀತಿ ತಥಾ ಲಗಾನ್ ಯೋಜನಾ ಅನುರೂಪ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂಚಾಲನ ಜರಿ ಮಹಾಮಂತ್ರಿ ಶಾಸನದ ಅವಧಾರಣಾ ಸುನಿಶ್ಚಿತ ಲಗಿಯೇಕ ಸರ್ ಅಲ್ಲಿ ಬಾಬಕ್ ಗುಮಾಯಕ ಏಕಜನ ಬಾಲಬಾಲಿಕಾ ಮಾಸಿಕ 2000 ಕಾರ್ಯ ಆರ್ಥಿಕ ಸಂಸ್ಥೆ ಗರಾಯೇಕ ಸರ್ ಬಾಲ ವಿವಾಹ ನ್ಯೂನೀಕರಣ ನಿವಾರಣ ತಥಾ ಸಂಬಂಧಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಸಂಚಾರ ಬಯಕ ಸರ್ ಬಾಲಮೈತ್ರಿ ನಗರ ನಿರಂತರ ನಗರ ಬಾಲಮೈತ್ರಿ